श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM.

श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: रामकृष्ण हरी, तुमच्या दिसण्यात सुधारणा करण्याचा अगदी कमी खर्चाचा पर्याय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य होय. कारण जगात काहीच अजरामर नाही, अगदी तुमच्या चिंता सुद्धा. म्हणून आनंदाने जगा, त्यासाठी इतरांना दोष देण्यात वेळ घालू नका. त्यावेळेत स्वतः सुधारणा करा. भाग्यात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका, कारण प्रयत्नाचा वाटा हा 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. माणूस जन्मापासून अनेक टप्प्यांवर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजशा अपेक्षा पूर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात. याच अपेक्षा अवाक्याबाहेर गेल्या तर त्याचं ओझं होऊन माणूस कोलमडण्याची शक्यता असते. म्हणून अपेक्षा ह्या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात. रामकृष्ण हरी.
1: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

परिणामे हा दिवस लोकशाही आणि संसदीय इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संसदेचे पहिले अधिवेशन, स्वतंत्र भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन आजच्याच दिवशी 1952 सुरू झाले होते. हा दिवस भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीचा साक्षीदार आहे. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन, मे महिन्याचा दुसरा बुधवार निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनाबाबत आज जनजागृती केली जात असते. फखरुद्दीन अली अहमद, भारताचे 5वे राष्ट्रपती यांची आज जयंती. त्यांनी भारतीय राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं. श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु यांची आज जयंती. काही गणनेनुसार त्यांनी शांतता आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश जगभर पोचवला. आणि पुण्यतिथी आर के लक्ष्मण, भारताचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्यांनी द कॉमन मॅनच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. त्यांच्या स्मृतींना आज विशेष अभिवादन केलं जातं. आणि आजची बोधकथा, एकदा लोकशाहीच्या सभेत सर्व अवयवांचं भांडण झालं. हात म्हणाले, आम्ही काम करतो म्हणून शरीर चालतं. पाय म्हणाले, आम्ही चालतो म्हणून काम होतं. शेवटी बुद्धीने सांगितलं, तुम्ही सर्व स्वतंत्रपणे शक्तिशाली असाल, पण जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत शरीराचं अस्तित्व शून्य आहे. जेव्हा संसदेत सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तेव्हाच भारताचे संविधान खऱ्या अर्थानं लागू झालं आणि देश प्रगती करू लागला. तात्पर्य हेच, संघटित शक्तीसमोर कोणतीही अडचण टिकत नाही. एकत्र राहूनच आपण मोठे बदल घडवू शकतो. तर श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या मताचा आदर करता आणि स्वतःच्या हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. लोकशाही म्हणजे केवळ मत देणं नव्हे तर एकमेकांचे विचार समजून घेणं होय. आजच्या दिवशी आपण आपल्या लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प करूया. आपल्या संसदेचा आणि संविधानाचा आदर राखूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्यानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाहन आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाहन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाहनाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसित केलेले वाहन जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाहनं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाहनाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 7-8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडाईतील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: मेलेला मनुष्य पुन्हा जन्माला येतो की नाही देव जाणे, पण जन्माला आलेल्या प्राण्याला मरण मात्र अटळ आहे हे शाश्वत सत्य आहे. खरं म्हणजे आपला जन्म तरी कुठं सटळ आहे. जन्म घेणं आपल्या हातात नाही, न घेणंही हातात नाही, मृत्यू तर निश्चितच हातात नाही. नाहीतर आत्महत्येचे प्रयत्न फसलेच नसते. मृत्यूपर्यंतचा काळ आपल्याला आयुष्य म्हणून लाभलेला आहे, पण मृत्यूवर नियंत्रण नसल्यानं हा काळ किती आहे आणि केव्हा संपेल हे एखाद्या भविष्य वेत्यालाही निश्चितपणे सांगता येत नाही. तो छाती ठोकपणे असं सांगत नाही की हा मनुष्य 100 वर्ष जगणार आहे, हा 50 वर्ष जगणार आहे, किंवा हा 2 वर्षातच मरणार आहे. मग आयुष्याचं मूळ खरं रूप काय आहे? कालिदासानं रघुवंशात ते सांगितलेलं आहे. मरणम प्रकृती शरीराणाम विकृतीर्जी जीवित मुच्यते बुधैहि क्षणमप्यवतिष्ठते वसनम यदि जंतुर्ननु लाभवानसौ. मरण हीच माणसाची प्रकृती निश्चित स्वरूप, जीवित ही विकृती तात्कालिक पराधीन अवस्था आहे. माणसाला क्षणभरही जिवंत राहता आलं तरी तो त्याचा लाभच आहे. मरण हा नियम, जीवन हा अपवाद. थोडा विचार केला तर हे खरं आहे. जन्मल्या क्षणापासून मृत्यूचा पाश केव्हाही पडू शकतो म्हणजे तेच सत्य आहे. पहिला श्वास जगात घेतल्यावर पुढे किती श्वास घेता येणार ते कोणालाच माहीत नाही. म्हणूनच मिळालेलं आयुष्य हा एक अमोल ठेवा आहे, तो नीट वापरला पाहिजे, जतन केला पाहिजे आणि ते करीत असताना मुक्त अंतःकरणानं वावरलं पाहिजे. मृत्यू अटळ आहे म्हणून त्या भीतीखाली दबून राहता कामा नये. हॅलो मिस्टर डेथ म्हणून मृत्यूशी हस्तांदोलन करण्या इतकं धैर्य आपण ठेवलं पाहिजे. केव्हा तरी संपणार म्हणून आयुष्य जगायचंच नाही हा अकारण निराशावाद झाला. भांडी विकत घेतल्यावर त्यांचा चांगला वापर कसा करता येईल याचा विचार करावा. त्यांच्या मोडीची किंमत किती येईल हा विचार भांडी घेताना कशाला. पण अनेक स्त्रियांना या मोडीचीच काळजी पडते, त्यांना आयुष्याचा अर्थच कळलेला नाही. हे आयुष्य व्यतीत करण्याचे अनेक संकेत सांगितलेले. व्यक्तिगत संकेतही वेगवेगळे असू शकतात. आयुष्य नेकीनं, स्वाभिमानानं, ध्येयवादी वृत्तीनं परोपकार करीत घालवावं हे काही स्थूल संकेत झाले. पण या एका श्लोकात फार महत्वाचा संकेत मांडलेला आहे. निरीक्षणम स्याद्विगुणम नराणाम तदर्ध मात्रा च वचः प्रवृत्ती इत्येव मत्वा विधिना वितीर्णा एकैव जिह्वा नयनद्वयम च. आता परमेश्वरानं माणसांना 2 डोळे आणि 1 जीभ दिली आहे. त्यातला हेतू असा आहे की त्याचं निरीक्षण बोलण्याच्या दुप्पट असावं. माणसानं आयुष्यात खूप पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे आणि त्याच्या अर्ध्यानंच त्यानं बोललं पाहिजे. म्हणजे आकलन जास्त केलं पाहिजे आणि बोललं कमी पाहिजे. खरं तर 2 कानांचंही प्रयोजन तसंच आहे. खूप ऐकणं आणि ऐकून घेण्याचं शिकणं. दुसऱ्याच्या चांगल्या उपदेशानं कानाला ठणका लागता कामा नये. कोणत्या गोष्टी ऐकून सोडून द्यायच्या हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. डोळे आणि कान ही ज्ञानाची 2 मोठी साधनं आहेत. त्यांचा भरपूर उपयोग केल्यानंतर मग जिभेचा उपयोग करावा आणि तोही निम्माच. ज्ञान देणं हे जिभेचं काम. भरपूर साठा असल्याखेरीज देण्याला अर्थ नाही. जीभ अन्न आत घेते आणि शब्द बाहेर टाकते. या दोन्ही शक्तींवर नियंत्रण नसेल तर माणसाचा पशु होतो. पहिल्या शक्तीचा उपयोग फक्त त्या व्यक्तीलाच घातक होईल पण दुसऱ्या शक्तीच्या गैरवापराचे परिणाम गंभीर आणि दूरगामी होतात. एखादा वाईट शब्द जन्माचं शत्रुत्व ओढून घेतो. पुढाऱ्याच्या एखाद्या चुकीच्या उद्गारानं उत्पात होऊ शकतो तर नको त्या आश्वासनानं दिशाभूल होऊ शकते. एका चिवडेवाल्यानं आपल्या गाडीवर एक सूचना लिहिली होती, जिभेचे लाड पुरवण्याआधी खिशाचा सल्ला घ्या. प्रत्येक व्यासपीठावर पाटी लावली पाहिजे. जीभ सैल सोडण्यापूर्वी विवेकाचा सल्ला घ्या, झालंच तर त्यानं माणसाचं कल्याणच होईल.
4: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडिओ मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, इस दुनिया में हर चीज़ की एक कीमत होती है. बाजार से अगर आप 1 किलो शक्कर भी लेने जाएं, तो आपको उसकी कीमत चुकानी पड़ती है. लेकिन क्या आपने कभी सोचा है कि उस परमात्मा के प्रेम की क्या कीमत है? हम अक्सर सोचते हैं कि दो अगरबत्ती जला दी, थोड़े फूल चढ़ा दिए, नारियल चढ़ा दिया और प्रभु मिल गए। पर कबीर साहब आज हमें एक ऐसे बाजार में ले जा रहे हैं जहां पैसे नहीं चलते, जहां दौलत नहीं चलती, वहां सौदा सिर का होता है। आज का दोहा उन लोगों के लिए है जो कहते हैं कि हम ईश्वर से प्रेम करते हैं। आइए जानते हैं इस प्रेम के प्याले की असली कीमत क्या है। राम रसायन प्रेम रस पीवत अधिक रसाल, कबीर पीवन दुर्लभ हैं मांगे शीश कलाल।

0: सकाल। श्रोताओं, कबीर यहाँ कह रहे हैं राम रसायन प्रेम रस। यह राम का नाम, यह भक्ति कोई साधारण चीज़ नहीं है, यह एक रसायन है, एक ऐसी औषधि है जो पूरे जीवन को बदल देती हैं। पीवत अधिक रसाल, रसाल यानी रसपूर्ण, मीठा। जो भी इस राम रस को चखता है उसे दुनिया के बाकी सारे स्वाद फीके लगने लगते हैं। उसे एक ऐसा आनंद मिलता है जिसे शब्दों में नहीं बांधा जा सकता। लेकिन यहाँ एक पेच है। कबीर कहते हैं पीवन दुर्लभ है, यह पीना इतना आसान नहीं है, यह दुर्लभ है। क्यों? क्योंकि मांगे शीश कलाल। यहाँ कलाल का अर्थ है शराब बेचने वाला, यानी वह गुरु या वह परम सत्ता। कबीर साहब कहते हैं कि इस प्रेम की मदिरा को चखने के लिए जो दुकानदार हैं वह आपसे सोने चांदी के सिक्के नहीं मांग रहा, वह आपका शीश यानी आपका सिर मांग रहा है। अब यहाँ सिर का मतलब गर्दन काटना नहीं है। कबीर के दर्शन में सिर का मतलब है अहंकार, हमारी मैं, मेरा, पंडित होना, बड़ा होना, मेरी इज्जत, मेरी शोहरत। कबीर कह रहे हैं कि जब तक तुम अपना अहंकार गुरु के चरणों में नहीं सौंप देते, तब तक तुम उस राम रसायन की एक बूंद भी नहीं चख सकते। आज का चिंतन, दोस्तों, आज जरा खुद से पूछिए, क्या हम वाकई उस प्रेम को पाने के लिए तैयार हैं? हम अक्सर चाहते हैं कि ईश्वर भी मिल जाए और मेरा अहंकार भी सलामत रहे, मैं झुकूं भी नहीं और मुझे खुदा भी मिल जाए। पर कबीर साहब की शर्त साफ है, कीमत तो चुकानी होगी, और वह कीमत है खुद को मिटा देने की। आज कोशिश कीजिए अपने भीतर के उस मैं को थोड़ा छोटा करने की। जैसे ही आपका अहंकार झुकेगा, वह प्रेम का प्याला आपके सामने खड़ा होगा। याद रखिए, जो झुकता है वही भरता है, जो अकड़ता है वह प्यासा ही रह जाता है। दोस्तों, आपने कभी गौर किया है, फलों से लदा हुआ पेड़ हमेशा झुक जाता है, लेकिन क्या आपने बबूल को कभी झुकते देखा है? बबूल अकड़ कर खड़ा रहता है क्योंकि उसके पास देने के लिए ना फल है ना छाया, सिर्फ कांटे हैं। जिसके पास ज्ञान और प्रेम का फल होता है वही झुकना जानता है, और जो खाली हैं वही अकड़ में जीता है। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साथ हो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: श्रोते हो नमस्कार, अपन ट्यून के लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आजच्या या खास मुलाखतीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या तरुण पिढीचं बदलतं विश्व, त्यांची विचारसरणी आणि करिअरच्या नव्या दिशा, आणि त्या अनुषंगानं सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्वाचा असा उपक्रम, तो म्हणजे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मॅनेजमेंट कोर्स फॉर जेन झी। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत केसी सोसायटीच्या शैक्षणिक संचालक आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम। मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत।
2: धन्यवाद
1: मॅडम। सुरुवातीला मला सांगा ना की नेमकं मॅनेजमेंट फॉर जेन झी ही संकल्पना कशी सुचली?
2: आत्ता आपण असं बघतोय की प्रत्येकच ठिकाणी, म्हणजे ही जी पिढी आहे साधारणपणे 1900 च्या शेवटपासून ते 2012 पर्यंत ज्यांनी जन्म घेतला, त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कम्प्लीट हा डिजिटल सिस्टीमचाच वाटा आलेला आहे। त्यांच्या हातात कुठेतरी लॅपटॉप कोणीतरी पाहिला असेल, दिला असेल, मोबाईल दिला असेल, आणि त्याच्याबद्दल जितके डिजिटल सिस्टीम आहे ते त्यांनी वापरायला सुरुवात केली। आता अशी जी सिच्युएशन आहे ती मला वाटतं की पूर्वी कधी नव्हती, हे नवीन होतं। मग या पिढीमध्ये काय बदल घडतं आहे की उत्सुकता ही होती, आणि त्याचा परिणाम आता आपण खूप ठिकाणी पाहतोय, खूप सेक्टर्सला पाहतोय। म्हणून हा आम्ही एक उपक्रम केला की याच्यातनं आपण कळलं पाहिजे की नेमका हा बदल कसा होतोय आणि का होतोय।
1: पण मग तरी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या काळात या कोर्सची आवश्यकता अशी का वाटली.
2: हां, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण असं आहे की बघा, असं नाही की बदल हा पहिल्यांदाच झाला. बदल हा वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर टू है ना, याच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत आपण बघितलं तर अनेक प्रकारचे मंदी, उतार चढाव, युद्ध असे सगळे होत. आता कोरोनापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये इतके मोठे बदल घडले की लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे. याला तर आपण काही नाकारू शकत नाही.
1: परिवर्तन होतच राहिलेलं आहे.
2: पण आणि त्या त्याप्रमाणे ना आपल्या व्यक्तींनी वागण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा खूप बदलली. आता असं म्हणतात की वर्ल्ड वॉर नंतर लोकांनी ते प्लॅनिंग केलं की कशा पद्धतीने आता वॉर नको. त्याच्यानंतर महामंदी आली तर लोकांनी प्लॅनिंग केलं की आता मंदीच कशी यायला नको. आणि त्याच्याप्रमाणे सगळे सिस्टीम बदलले. कोरोना नंतर आपण पाहिलं की न्यू नॉर्मल अशा प्रकारची लोकांनी आता रचना तयार केली. पण त्याच्या आधी हे जे सगळे बदल झालेले जे मोबाईलशी आणि इतर गॅजेट्सशी जोडलेले आहे ते सगळे असे आहेत की ते माणसाला असे क्लोज आणतात. आणि माणूस एकामेकाच्या क्लोज जरूर झालाय पण तो भेटत नाही आहे. तो आपापल्या म्हणजे रुटीनमध्ये एकटा कुठेतरी बसलेला आहे. पण तो
1: हा
2: पण तो डिजिटली जोडलेला आहे असं त्याला वाटतंय. आणि तो जे पहिले आपलं होतं की अगदी 1-to-1 भेटी करून आपल्याला जे विचार मांडता येत होते, कुठे आनंद घेत होतं, तर दुःख व्यक्त करता येत होतं, अनेक प्रकारच्या घटना आपण ते मात्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे मागचा इतिहास बघितला तर हा जो बदल झालेला आहे तो थोडासा वेगळा बदल मला वाटतो. की हा बदल आपल्याला एकलकोंडी पण बनवतो आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला डिजिटल वर्ल्डशी जोडल्या गेल्यामुळे अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये त्याचा उतार चढाव पण आपल्याला हा वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे.
1: बरोबर. आपण बऱ्याचदा म्हणतो, ऐकतो की जेनझी आजकाल जेनझीचा ट्रेंड आहे वगैरे. पण मग हे नेमकं कोणतं जनरेशन असतं आणि यांची वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकाल?
2: हां, तर जसं मी सांगितलं की 1997 to 2012 याच्यामध्ये या लोकांनी जन्म घेतलेला जेनझीज म्हटलं जातं. आणि एक आणखी शब्द मला वाटतं तो फार लोक वापरत नाही, त्याला डिजिटल नेटिव्स पण म्हणतात. आता नेटिव्ह म्हणजे कुठे निवास करणारे, तर आपण असं निवास करणारे कुठलेही असू शकतो, पण हे डिजिटल विश्वातच राहतात आहे म्हणून हे नेटिव्स असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. है ना, तर डिजिटल नेटिव्हचा अर्थ असा झाला की तो व्यक्ती किंवा तो मुलगा मुलगी जो कोणी आहे, किंवा मी तर म्हणेन जी मोठी पिढी पण आहे, म्हणजे आजी आजोबापर्यंत देखील आहे, ते एकाच खोलीमध्ये बसलेले असतात पण सगळे मोबाईलवर असतात. एकामेकाच्या जवळ बसले असतात पण मोबाईलमध्ये असतात. असं जे चित्र दिसतं ते थोडंसं विचित्र वाटतं. आणि त्याच्यातनं जर कोणाला आपली भावना व्यक्त करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये त्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही, कारण की कोणी आपलं ते डिव्हाइस सोडत नाही. मग याच्यावरनं जर वैशिष्ट्य आपण काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक सर्वात मोठा बदल जो पॉझिटिव्ह बदल असा झालेला आहे, म्हणजे मी दोन भागामध्ये त्याला डिवाईड करीन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हां, तर पॉझिटिव्ह असा मी सांगेन की त्याच्यामध्ये घर बसल्या इन्फॉर्मेशन मिळणं, घर बसल्या अनेक गोष्टींची

0: वाढलेलं आहे. आणि नॉलेजच्या बद्दल आपण दोन्ही आहे, म्हणजे त्याच्यातही पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणारच आपल्या बाबींमध्ये. हा एक त्याच्यातला बदल मला असं चांगला म्हणता येईल. आणि हळूहळू जरी त्याच्यामध्ये माणसांनी असं ठरवलं की मला इतक्या वेळ याच्यावर काम करायचं आहे, तर तो आपला वेळ वाचवू शकतोय. मला पटकन एक स्टोरी लिहायची आहे, मला एआयमध्ये मी टाकलं तर मला पटकन त्याच्यामध्ये स्टोरी लिहिता येते. मला एक पत्र लिहायचं आहे तर मला पटकन त्याचा मजकूर मिळतो.
1: संदर्भ घेऊन
0: असे सगळे वेळ वाचण्याचा कार्यक्रम तर नक्कीच आहे. नियम जर आपण पाळले, जे किंवा जे लोक पाळतात आहे त्यांना तो एक उपयोगी टूल असा ठरतो आहे. त्याच्यानंतर समजा आपल्याला काही ग्राफिक चित्र अशाकडे पण बघायचं आहे तरी आपल्याला ते सहज उपलब्ध आहे. पूर्वी आपण लायब्ररीमध्ये जायचो, एखादी पुस्तकं बघायचो, मग आपल्याला तिथे मिळेल की नाही मिळेल खूप वेळ जायचा. तर टाईम मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी आपल्याला आयत्या आपण चांगल्या सुलभ होऊन जाणं, अशा सगळ्या गोष्टी निश्चितच आपल्याला म्हणता येईल की उपयोगाच्या आहे. त्याच्याबरोबर इतरही फायदे आपण बघूया, पण मी त्याच्या आधी थोडेसे नकारात्मक, म्हणजे नकारात्मक सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला असं लक्षात येतं की लोक खूप जास्त ॲडिक्ट झालेली आहे. म्हणजे आता हा वर्ग आपला सुरू झालेला आहे इथे केसी सोसायटीमध्ये. त्याच्यातनं आम्ही काल अशी चर्चा केली की एकच मिनिटात छोटीशी ती स्टोरी सांगते की एक मी रवी नावाच्या मुलाची स्टोरी लोकांना दिलेली होती. तो 10 वर्षाचा असताना त्याला सगळं मोबाईल हातात मिळाला. आई वडिलांनी पटकन ते देऊन टाकलं, ज्यांनी ते म्हटलं. आई वडील श्रीमंत, चांगले सुशिक्षित, आपापल्या कामामध्ये व्यस्त असे असलेले. आणि हा आता काय करेल, तर तू खेळ बा मोबाईल. आता त्याचं ॲडिक्शन इतकं वाढलं की जेव्हा तो 16 वर्षाचा झाला तेव्हा तो आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही. जर त्याच्या हातातनं मोबाईल घेतला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे व्हायलंट होतो. तो खिडक्या फोडतो, बॅट मारण्याचा प्रयत्न करतो, क्रिकेटची बॅट असेल दुष्परिणाम दे. हा, असे अनेक स्टोरीज काही लोकांना माहीत असतील किंवा झालेले आहे. तर या मुलाचं असं झालं की त्याला तो चांगला होता, त्याला सगळ्या प्रकारच्या व्यवस्था दिलेल्या होत्या घरी. पण आई वडिलांच्या लक्षात यायला लागलं की पैसा काही काम करत नाही आहे ना. तुम्ही त्यांनी सायकोलॉजिस्ट आणला, औषधं दिली, इंजेक्शन्स दिले, त्याला झोपवून ठेवलं, अनेक प्रकारचे त्याला उपचार केले. पण आता ती वेळ, कारण की 6 वर्ष मोठा काळ निघून गेलेला होता, त्याच्यामधनं तो मोबाईलच्या जास्त जवळ आणि फॅमिलीच्या दूर होत गेला. आणि आता असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आढळते की त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तो पूर्ण हरवून बसलेला आहे. हा, आणि त्याला त्याच्या 2 बहिणी आहेत मोठ्या, त्या मात्र नॉर्मल आहेत. ते आपल्या 1 तास बघितला, 15 मिनिटं बघितलं, लगेच दुसऱ्या कामाला गेल्या, ऑफिस अभ्यास केला, उत्तम अभ्यास करतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता दुसरा प्रॉब्लेम घरी असा सुरू झाला की हा व्यक्ती मुलगा असा असल्यामुळे समजा मोठ्या बहिणीच्या लग्नाकरता कोणी पाहायला येतात आहे तर असा भाऊ बघितला की त्यांना तो काहीतरी वेगळा वेड्यासारखा वाटतोय. मग ते करायचं की नाही, म्हणजे बघा एका गोष्टीवर असंख्य परिणाम घरावर होतात असं सुद्धा झालेलं आहे. म्हणून एक प्रश्न पडतो की आई वडिलांनी जर वेळेस लक्ष दिलं नाही, ज्याला आपण पेरेंटिंग स्टाईल म्हणतो, तर त्याचा परिणाम असा होतो की त्याला इतर गोष्टी, खेळ, वाचन, कला, इतर ज्या काही कम्युनिटीमध्ये चर्चा असतात, त्याच्यात तो दूर चालला जातो. तर हा एकलकोंडीपणा मला वाटतं सर्वात सध्या भयानक परिस्थिती आहे. याच्यावर आपण निश्चित पुढे चर्चा करूया.
1: नक्कीच नक्कीच. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर पारंपरिक शिक्षणापेक्षा हा कोर्स नेमका कसा वेगळा आहे?
0: हा, तर आपण शिक्षणामध्ये कसं असतं की एक टिपिकल कोर्स असतो की ज्याचा सिलेबस असतो, याचाही आम्ही सिलेबस बनवलेलाच आहे. कारण की रोज काहीतरी एक टॉपिक बोलू आणि त्याच्यावर चर्चा करू असं. पण याला आम्ही कसं वेगळं केलेलं आहे की हा नवीनच टॉपिक आहे. आणि मला इथे सांगायला आवडेल असं वाटतंय आम्हाला की कुठेही भारतामध्ये तर हा कोर्स झालेला नाही आहे. म्हणून याच्यामध्ये संख्या किती आहे, कोण काय इंटरेस्ट घेतोय, त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याच्याबद्दल सहभागी करून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन इतर लोकांना पण त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल असा हा प्रयत्न आहे. म्हणून ह्या दृष्टीने हा वेगळा आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आता आम्ही सुरुवात केली अंडरस्टँडिंग झेन्झीज, म्हणजे झेन्झी ही कल्पना जरी त्यांच्याकडनं आली नसली, ती काहीतरी विश्वाच्या वेगवेगळ्या पटलावर जशा मी तुम्हाला सांगितल्या घटना आल्या तशी ही पण एक आलेली घटना आहे. कदाचित ज्यांनी सुरुवात केली असेल त्याच्या डोक्यामध्ये असंच असेल की आपण अनेक सुख लोकांना देतो, त्याच्यापैकी हा सुख द्यावा, है ना. पूर्वी अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे घरात महिलांना कामं करावी लागायची, बाहेर कुठे जायचं असेल मिल चालवावं लागायचं, तर कार आल्या, मिक्सर आले, अनेक गोष्टी आल्या, जसं ते सुख आलं तसं कदाचित या सुखामधनंही काहीतरी चांगलं होईल माणसाचा असा विचार असेल. पण तसं काही ठिकाणी होत आहे, पण बहुतेक ठिकाणी नाही होत आहे. म्हणून

0: ही एक कदाचित डेंजरस परिस्थिती असू शकते. म्हणून आम्ही या कोर्समध्ये अशा गोष्टी टाकलेल्या आहेत की याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो आहे, शिक्षणावर काय परिणाम होतो आहे, करिअरवर काय परिणाम होतो आहे, स्टार्टअपवर काही होतो आहे का. तर आम्हाला ते दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये दिसत आहे. आणि त्याचं मग आम्ही एक एक टॉपिक घेऊन सोशल मीडिया हा कसा प्रभाव टाकतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये लाईफ बॅलन्स कसं केलं पाहिजे अशा पद्धतीचं तो एका प्रकारे
1: खूपच उपयुक्त असं कोर्स आपण म्हणायला हवा. खरं तर आपण या मॅनेजमेंट फॉर जेन झी कोर्स बद्दल बोलतोच आहोत, पण नेमकं कुठल्या वयोगटातील मुलांनी, विद्यार्थ्यांनी किंवा कोणी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे?
0: आम्हाला तर असं वाटतं की याच्यामध्ये वयोगटाचा प्रश्न नाही आहे. सगळ्या वयोगटांना आम्ही ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या आजी आजोबा पण पूर्ण वेळ ते बघत असतील तर तो सुद्धा एक प्रश्न असा झालाय की आमच्याकडेच एक अशी घटना घडली की नातू अत्यंत उत्साहाने धावत आला की मला जे काही त्याचं अचीवमेंट झालं असेल, पण आजी तू थांब जरा माझं हे संपू दे. आजोबा जर असे मोठे वागत असतील तर त्यांना सुद्धा याची गरज आहे. मग त्याच्यानंतर आई वडिलांना पण जो सतत म्हणणं आहे की मला वेळ नाही आहे, पण ते आपले बाकी कामं ऑफिसची त्याच्यावर करत असतात. पूर्वी कसं होतं की 6 वाजता किंवा 5 वाजता नंतरचा तरी वेळ घरचा होता. आता याच्यामुळे असं झालंय की तुम्ही 24 तास याला वापरा म्हणजे घरच्या लोकांना वेळच देऊ नका, असं जर मेसेज असेल तर तो चुकीचा आम्हाला तरी वाटतो. आणि ती जी सतत बदलण्याची वृत्ती आहे ना की एक आता तुम्ही ऍप बघत होता किंवा एखादी काही गोष्ट आता व्हॉट्सअपवर लगेच बदलून दुसरीकडे जायचं, लगेच बदलून तिसरीकडे जायचंय. हा म्हणजे मोठे स्क्रोलिंगचा जमाना आहे. करेक्ट करेक्ट. हा क्विक चेंज आहे आणि त्याच्यामुळे जे गेमिंग सोशल मीडिया किंवा युट्यूबवर जे काही व्हिडिओज हे केले जातात हे सगळे जे आहे ते माणसाला काहीतरी आकलन होण्याच्या आधीच खूप पुढे जाण्याकरता सांगतात आणि कशाचंच आकलन होत नाही आहे अशा प्रकाराचं काहीतरी ते प्रकार झालेला आहे. त्यामुळे असं लक्षात येतं की तणाव, चिंता, नैराश्य असं जर येत असेल तर सोशल मीडियावर कुठेतरी ब्रेक लावणं हे आवश्यक आहे.
1: आपण बघतोय की सध्याच्या धावपळीच्या युगात पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना तितका वेळ देऊ शकत नाही. आपण बऱ्याच समस्यांविषयी आता जस्ट बोललोही आहे, पण मग पॅरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये जो जनरेशन गॅप निर्माण होतोय त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: हो, हा तर गोष्ट अगदी तुमची बरोबर आहे की गॅप तर तयार होतो आहे, पण या गॅपला आपण दोन दृष्टिकोनातनं बघूया. पूर्वी जी जनरेशन होती ती कशी होती की फक्त जास्तीत जास्त मुलं आईशी बोलायची, वडिलांशी बोलायला घाबरायची, किंवा बोललं तरी मोजकं बोलायचं, किंवा त्यांच्या समोर आले की जे सांगायचं होतं ते सांगायचंच नाही, उलट विसरून ते जायचे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत होत्या. म्हणून परिणाम असा होता की त्याही वेळेला मुलं अशी ओपन काही ठिकाणी नव्हतीच. आता मात्र असं झालंय की ते बोलू तर शकतात आई वडिलांशी, पण जसं तुम्ही म्हणाला की वेळ नाही म्हणून बोलू शकत नाही, तर इथे मला वाटतं टाईम मॅनेजमेंट करायला पाहिजे. म्हणजे हे पेरेंट्सना पण कळलं पाहिजे आणि विद्यार्थी म्हणजे मुलांना पण कळलं पाहिजे. तर त्याच्याकरता आम्ही म्हणजे पेरेंटिंग हा पण विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि न्यू पेरेंटिंग हा पण विषय घेतलेला आहे. म्हणजे आता लहान मुलगा आहे त्याला कसं सांगायला पाहिजे, काय शिकवायला पाहिजे, आणि जे थोडं पेरेंट्स म्हणजे ओल्डर एजमध्ये आहे त्यांना पण पेरेंटिंग चा हा विषय खूप गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे.
1: पण मला विचारायला आवडेल की नेमकं पॅरेंटने आपल्या मुलांना समजून घेताना नेमकं काय करायला हवं.
0: हां, तर अगदी बरोबर आहे. त्यांनी सर्वात पहिले तर त्यांचं जे टाईम मॅनेजमेंट आहे, म्हणजे मी किती फॅमिलीला देईन, हा त्याच्याकरता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. मी तुम्हाला पटकन लक्षात येईल. किर्लोस्कर आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठे उद्योगपती आहे. रतन टाटा हे खूप मोठे उद्योगपती आहे. तर त्यांच्या तुम्ही ऑटोबायोग्राफी वाचली तर त्यांनी असं सांगितलं की मी 2 तास हे माझ्या बायकोकरता ठेवतोच आणि मग नंतरचे काहीतरी अजून 1.5 तास 2 तास मी माझ्या मुलांकरता ठेवतोच. तर जो 24 तासामधून तुम्ही 4 तास याच्या करता आणि समजा 12 तास किंवा 10 तास तुम्ही तुमच्या ऑफिस करता करून जर ऑफिस चांगलं चालत असेल आणि एवढे मोठे उद्योगपती होऊ शकत असाल तर मग मला वाटतं की आपण तर सामान्य माणसं हो, आपण असं आरामात करू शकतो, पालक आरामात याला करू शकतो. या उदाहरणावरनं मला असं वाटतं की हे बोलकं उदाहरण आहे की ज्याला चेंज होऊ शकतो.
1: म्हणजे दिवसाचे 24 तास हे प्रत्येकासाठी अवेलेबल असतात, त्यातून आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं करतो हे फार महत्वाचं आहे. बरोबर. सध्या सोशल मीडियाचा जेन्झीजवर खूप मोठा प्रभाव पडतो, त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, तर मी माझं तेच असं म्हणणं होतं की सोशल मीडिया तर चांगलाही आहे, चांगलाच आहे. पहिला आपण पॉझिटिव्हच पहिले भाग घेऊन या आपण. हा, तर परिणाम असा आहे की त्यांना ना अनेक गोष्टी अशा नवीन कळतात. म्हणजे समजा आपण असं घेऊया की आपण म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरण तयार झालेलं आहे, तर त्याला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा भाग आलेला आहे. तर प्रोजेक्ट कसं तयार करायचं त्याच्याकरता त्यांनी खूप ठिकाणी जाऊन टीचर्सची चर्चा करणं हा भाग झाला, पण त्याला इथे घरी बसल्या सुद्धा प्रोजेक्ट लर्निंगची टिप्स मिळू शकतात आणि त्याचा आयडिया तो त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. समजा त्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, तर एखादं आता आपण अगदी साधं उदाहरण घेऊया की त्याला फोटोग्राफी करायची आहे, तर फोटोग्राफीचा क्लास लावणं कदाचित बाहेर त्याचं फी पण जास्त असेल, वेळही जात असेल, तिथे त्याला छोटे छोटे बेसिक तरी फोटोग्राफीचे टिप्स मिळू शकतात. एखादा स्टिच करत असेल एखादा व्यक्ती, म्हणजे त्याला तो ज्याला आपण म्हणतो की आजकाल फॅशन डिझायनिंग त्याचं नाव आहे, तर त्याचे पण छोटे छोटे टिप्स मिळतात. म्हणजे हे जर तुम्ही त्या पॉझिटिव्ह वेनी घेतलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकरता घरी बसल्या किंवा त्याच्यामध्ये जे कोर्सेस त्यांनी दिलेले असेल ते मिळू शकतात. पण जर आपण नकारात्मक दृष्टीकडे बघितलं तर याच्यात खूप वेळ घालवला, जसं आता आपण थोड्यापूर्वी बोललो तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं, आपल्याला जो व्यायाम पाहिजे शरीराचा बाहेर जाऊन बाहेरच्या हवेमध्ये जरा थोडस वातावरण बदल, तसे लोक आता त्याच्यामध्ये लक्ष देत नाही आहे. आणि मग कौशल्य विकास म्हणजे फक्त काही मोबाईल खेळणं हा कौशल्य विकास नाही आहे, आउटडोर ॲक्टिव्हिटीज सुद्धा कौशल्य विकास आहे. तर तो कौशल्य विकास आपण नाही करत आहे आणि त्याच्यामुळे जर घरात चिडचिड व्हायला लागली तर मग स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस मग इतका वाढत जातो की मला तर वाटतं की शारीरिकपेक्षा त्याचा बौद्धिक मानसिक याच्यावर जास्त परिणाम होतो आहे.
1: खरंच खरंच. आणि आपण बऱ्याचदा बघतो आजकाल मुलांना माहिती आणि ज्ञान यातला नेमका फरकच कळत नाहीये, म्हणजे माहिती मिळवणं आणि ज्ञान आत्मसात करणं यातला फरक सुद्धा समजून घेणं तितकंच महत्व आहे. आणि नक्कीच या कोर्समधून मुलांना याबद्दल सुद्धा माहिती मिळेल असं वाटतंय मला. आणि आता रील्सचा जमाना आहे त्यामुळे मुलं स्क्रोलिंग मध्ये वेळच घालवतात आणि पुन्हा शॉर्ट फॉर्म कंटेंट जे आहे त्यांच्यामध्ये आलेलं त्यामुळे सुद्धा बरेच विचलित झालेले दिसतात. तर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल टूल्स यामुळे नेमका विद्यार्थ्यांवर खूप मोठा परिणाम होतोय, त्याबद्दल काय बदल झालेले नेमके त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: एका दृष्टीने परत तसंच आहे की AI टूल्स किंवा मशीन लर्निंग हे ज्याच्या म्हणजे आता असं म्हणतात की ते फक्त कम्प्युटर सायन्सशीच रिलेटेड नाही राहिलं, एनी वन कॅन युज इट अशा प्रकारचं झालेलं आहे.
1: रोजच्या वापरात
0: म्हणजे तो कुठल्याही स्ट्रीमचा असो त्याला ते उपयोगाचं आहे अशा प्रकारे, म्हणजे मला वाटतं हा कॉन्सेप्ट पण थोडासा बघण्याचा आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्यांना ते माहिती तर मिळते, जसं तुम्ही म्हणालात की नॉलेज त्याला मिळतं आहे. म्हणजे तीन गोष्टी आहे, एज्युकेशन मिळणं, नॉलेज मिळणं आणि इन्फॉर्मेशन मिळणं. तर मला वाटतं त्याच्यामधून नॉलेज हा खूप महत्वाचा भाग आहे. इन्फॉर्मेशन तर हे सगळे टॅबलेट्स देतात ते आपल्याला, नॉलेज हे आपल्याला महत्वाचं वाटतं किंवा एज्युकेशनमध्ये डिग्री पण आपल्याला मिळते. तर नॉलेजमध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी कुशाग्र करत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं मिळेल, तुम्हाला म्हणजे कुठेतरी विश्लेषण हे शिकायला पाहिजे, त्याच्याकरता संवाद पाहिजे आणि संवादामध्ये तुमचं काहीतरी पटेल कोणाचं नाही पटणार असे वादविवाद पण व्हायला पाहिजे. आणि ते सकारात्मक दृष्टीने जर घेतले तर मला वाटतं संवाद साधणं हे पालक आणि मुलांकरता किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता खूप आवश्यक आहे, ज्याची आता कमतरताच होऊन गेलेली आहे. तर AI वापरावा आपण ते बरोबर आहे की नाही याचा संवाद तर करावा कमीत कमी, की त्यात चुकतंय की नाही, किंवा तुमच्यामध्ये जर ती क्षमता विश्लेषणाची तयार होत असेल. तर पूर्वी कसं होतं की विद्यार्थी गुरुकडे जायचे आणि तिथे अनेक गोष्टींचं डिस्कशन करायचे, तुम्हाला आपल्या ऋषी मुनींचंही थोडंसं माहीत असं की तो प्रवृत्त करायचे, तू बोल तू सांग अशा प्रकारचा.
1: हां,
0: पण आता म्हणजे तू AI मध्ये बघून घे असं जर झालं तर मग जर AI आणि AI काही चुकत नाही का? कारण की स्वतः जेमिनी आहे किंवा बाकी ज्याला म्हणतो आपण अर्कूट वगैरे असे जे आहेत ते स्वतःच सांगतात की वी कॅन जेमिनी कॅन बी रॉंग ना, AI कॅन बी रॉंग, ChatGPT स्वतःच सांगतात आणि आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत चाललो आहे. तर ही जी गॅप आहे याच्यामध्ये कुठेतरी आपण विसरत चाललो आहे. आणि एक अजून मी असं उदाहरण देईन की संगीत, कला किंवा नृत्य याच्याकरता पण AI तर युजफुल आहे काही काही, पण जर तुम्हाला हार्डकोर काही शिकायचं असेल मग तसं मग सायन्स सायंटिफिक इनोव्हेशन्स असतील तर तुम्हाला फक्त AI वर डिपेंड होऊन नाही होणार, त्याच्याकरता तुम्हाला ऑफलाईन किंवा वन टू वन डिस्कशन विश्लेषण चर्चा याच्यावर भर द्यावा लागेल.
1: मल्टीटास्किंग कल्चर आजकाल वाढताना दिसतंय, तर हे नेमकं धोकादायक आहे की चांगलं आहे? आपण काय म्हणू शकतो?
0: नाही, माझा तर असा नेहमीच विचार राहिलेला आहे की मल्टीटास्किंग हे उपयोगीचं उपयोगाचं आहे, त्यालाही म्हणजे करेक्ट डायरेक्शन मध्ये वापरलं गेलं पाहिजे. पण उपयोगी कसं आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की आपल्या ब्रेन मध्ये दोन भाग असतात, राईट अँड लेफ्ट असे दोन भाग असतात. तर जेव्हा आपण समजा एक सायन्स शिकतोय तर आपल्याला एका ब्रेन आपल्याला त्याच्यामध्ये चालना देत राहतं, म्हणजे मग मॅथमॅटिक्स असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री, बॉटनी असं असेल तर त्या डायरेक्शनमध्ये ते ब्रेन विचार करतं आणि तशी रचना आपल्याला देवानेच दिलेली आहे. आणि म्हणजे आपण असं म्हणू की जे काही आहे हे सगळं शरीर देवाच्याच माध्यमात, काही आपण माणूस याला काही कधी तयार करू शकला नाही, मग त्याचेही आपण रचना समजून घ्यायला पाहिजे. पण आपण जर तेवढंच केलं तर आपला एक ब्रेन काम करतो, म्हणजे समजा राईट ब्रेन म्हटला. पण जो लेफ्ट ब्रेन आहे त्याच्यामध्ये समजा त्याला कधी वाटतं की रिलॅक्स व्हावं, मी गाणं ऐकावं, रिलॅक्स व्हावं, कुठल्या तरी फिल्म बघावी असं जे असेल आणि त्याच्यातनं काहीतरी मला शिकता यावं त्याच्याकरता तो त्याला अत्यंत कमी वेळ देतो. पण जर एखादा व्यक्ती असेल की तो सायन्स पण शिकतोय आणि त्याच्याबरोबर तो टेनिस खेळतोय, टेनिसला पण तो वीकमधनं 10 तास देतोय, तर निश्चित त्याचं जे दुसरं ब्रेन असेल ते इतर लोकांच्या ब्रेनपेक्षा जास्त पॉवरफुल राहील आहे, ॲक्टिव्ह राहील, क्रिएटिव्ह राहील, इनोव्हेटिव्ह राहील आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे की मल्टी टास्किंग होणं म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणंच आहे. तर असं होणं त्याच्याकरता ते उपयोगाचं आहे.
1: मॅडम, आता जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पॅशन आणि स्टॅबिलिटी यामध्ये हे बॅलन्स कसा साधावा?
0: हा हा हा, हेच महत्वाचा प्रश्न. कारण की बघा, दोन गोष्टी आहे की पैसा जिथे मिळतो तिथे लोकांचं आकर्षण पहिले होतं की मला मिळतं करिअर करता काहीतरी ओपनिंग मिळाली, पैसा मिळाला, माझं पॅकेज इतकं चांगलं आहे असं म्हटलं तर लोक त्याच्याकरता जातात आणि आपलं पॅशन
1: करण्यासाठी
0: आणि आपलं पॅशन सोडून देतात. कारण की त्याला समजा एखादी गोष्ट इतरांपेक्षा तो चांगला असला, त्याचं सिलेक्शन झालं तर तो व्यक्ती तिकडे चालला जातो. आणि मग नंतर जेव्हा खूप वर्ष काम केल्यानंतर त्याला लक्षात आलं, अरे मला तर ना खूप गाणं शिकायचं होतं पण मला नाही शिकता आलं, नाही मला करता आलं वगैरे असं, मग तो त्याला रिपेंट करतो कारण की त्याची स्टिरिओटाईप लाईफ होऊन जाते तेव्हा. तर मला असं वाटतं की पॅशन हा जोपासलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणाने. आणि जर पॅशनमध्ये तुम्हाला काम करायला मिळालं तर मग तुम्हाला असं काही म्हणावं नाही लागणार की आता 6 वाजले मला घरी परत जायचं आहे, किंवा आपण जीव ओतून करू शकतो. मग त्याच्यात तुम्हाला
1: क्रिएटिव्हिटी वाढू शकते,
0: हा, कारण की ती तुमच्यामध्ये असतेच, ती आणखीन वृद्धिंगत होऊ शकते म्हणजे असं आपण म्हणू शकतो. आणि तसं जर म्हटलं तर मग त्याला जर आपण प्रोफेशन बनवून घेतलं तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग जास्त होईल. आपल्याकडे जितके इंडस्ट्रियलिस्ट आहे, आपल्याकडे जितके समजा क्रिकेट प्लेयर्स आहेत किंवा कुठलेही गेम म्हणू, आता क्रिकेट तर आपल्यावर आणलेला गेम आहे पण जे आपले ओरिजिनल गेम होते साधे साधे गेम, त्याच्यामध्ये बघा आपल्याला किती आनंद मिळत होता खेळायला. आपल्याला घरी आईने आवाज दिला तरी आपण म्हणायचं थोडं थांब,
1: भूक विसरून आपण
0: रमत जात होतो. हा, तर ते खरं आपलं पॅशन आहे. एखाद्याला समजा उत्तम आर्ट येत असेल, एखाद्याला उत्तम फोटोग्राफी येत असेल तर त्याला असं वाटतं की मी याच्यामध्ये किती तासन तास त्या करतो, रात्र झाली की काय बघत नाही, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं बदललं हे पण बघत नाही आणि तो रमतो. तर हे झालं पॅशन. याला पॅशनला जर त्यांनी स्वतःच प्रोजेक्ट केलं, प्रोफेशन केलं तर मला वाटतं त्याला
1: ग्रोथ चांगली होईल,
0: ग्रोथ चांगली होईल, त्याच्या मेंटल जे स्ट्रेस म्हणतो ते
1: राहणार नाही.
0: अशा प्रकारचे फायदे तर नक्कीच होऊ शकतात.
1: मॅडम मला सांगा ना, या कोर्समुळे विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य म्हणा किंवा एंटरप्रिनरशिपच्या संधी मिळू शकतात का?
0: हो, निश्चितच. कारण की समजा त्यांनी असा विचार केला आणि परत जसं तुम्ही आधीचा प्रश्न विचारला की पॅशन आहे आणि त्या पॅशनचं समजा त्याचं एंटरप्रेन्युअरशिपचं आहे असं मी म्हणेन तर हा, तर तो एंटरप्रेन्युअरशिपमध्ये खूप टिप्स घेऊ शकतो. म्हणजे तो जिथे प्रत्यक्ष काम करतोय एआयच्या माध्यमाने घेऊ शकतो, म्हणजे असा तो याचा उपयोग चांगलाही करू शकतो. जसं एआयच्या माध्यमातून त्याला अनेक गोष्टी मिळू शकतील आहे, एखादा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं, गेमिंग एखादं काहीतरी अशा प्रकाराचं असेल की त्याच्याशी त्याला ते क्लिक झालं तर. म्हणजे ॲक्च्युली आम्ही असं बघितलं तर माझा विषय अर्थशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये गेम थिओरी हा आमचा एक विषयच होता, हे लोकांना कदाचित माहीत नसेल बाहेरच्या लोक. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉबेबिलिटीज शोधता की तुम्हाला कसं कसं जाता येईल, हेच आता आपल्याला अनेक डिजिटल मीडियामधनं मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही इमोजी सुद्धा तयार करता तर त्याच्यामध्ये पण एक क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हाला किती
1: स्टिकर
0: सुद्धा तयार करतो. तुमचं स्वतःचं पिक्चर आहे त्याला तुम्ही ए आय मध्ये कन्वर्ट करता. तुम्हाला काय पाहिजे नको हे सगळं बघता. तर त्याला तुम्ही जर तशा पद्धतीने बदललं तर तुम्ही त्याच्यामध्ये रमता. आणि हे जर आपण एखाद्या स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे हेच नाही दुसऱ्या कुठल्याही पद्धतीमध्ये त्याला लावलं तर मला असं वाटतं की ज्या अशा प्रकारच्या स्टार्टअप्सलाही चांगले दिवस आहेतच.
1: छान छान छान. आता आपण जर म्हटलं की जागतिकीकरणामुळे सुद्धा मॅनेजमेंट स्किल्स खूप महत्वाचे झालेत त्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिकीकरण हे धोरण साधारणपणे भारतामध्ये 1991 पासून आलेलं आहे आणि त्याच्याच पुढे हे झेंझी झालेली आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर जागतिकीकरणाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये खरं तर व्यापार चांगला झाला पाहिजे, उद्योग चांगले झाले पाहिजे, सेवा सर्व्हिस क्षेत्र चांगले पाहिजे असा त्याच्यातला भाग आहे. पण तो तसा न वापरता गेल्यामुळे तो विकसित देश आणि अल्पविकसित देशांमधली एक प्रकारची टसल झालेली आहे की जे विकसितकडे आहे त्यांनी ते अविकसितला द्यावं आणि अविकसितने चुपचाप तसंच तसं घेऊन घ्यावं. म्हणजे व्हॉट्सअप तशातलाच उदाहरण आहे ना, है ना. तर समजा एखादी मोठी कंपनी गुगल मेटा अशा ज्या कंपनी अमेझॉन हे काही देत असेल तर आपण त्याला जसंच्या तसं घेऊन टाकलेलं आहे. पण याच्यामध्ये एक स्कोप मात्र निश्चित आहे, त्यांनी दिलंय पण आपण आपलं काहीतरी तयार करू शकतो हा प्रयत्न आपल्याकडे कमी पडतोय. तर जागतिकीकरणामध्ये हा जो स्कोप आहे त्याचा फायदा घेतला गेला पाहिजे की आपण आपल्या देशाचं तयार करावं, कमीत कमी आपल्या देशामध्ये वापरावं, इतरही लोकांना त्याच्याकरता वापरायला आपण प्रवृत्त करू शकतो. आता एक आणखीन अशी एक ज्याला म्हणतो अंधी दौड असं आपण म्हणू शकतो आहे की त्याला स्वस्त करायचं, जितकं स्वस्त करू तितका लोक आपल्याकडे येतील. पण स्वस्त म्हटलं की त्याला तेवढे फीचर्स राहत नाही म्हणून याला कसं मॅच करायचं हा पण एक जागतिकीकरणाचा आहे. आम्ही याला मूल्य युद्ध म्हणतो ऍक्च्युली. तर ह्याचं ते चालू राहतं. पण मला असं वाटतं की जागतिकीकरणाचा तसा फायदा घेतला गेला पाहिजे किंवा क्रिएटिव्हिटी वाढवण्याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे तसा, म्हणजे आपल्या भारताच्या संदर्भात म्हटलं तर ते मात्र वाढवण्याची गरज आहे.
1: बरोबर बरोबर. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हा कोर्स कसा आपल्याला उपयुक्त ठरू शकतो?
0: हा आता व्यक्तिमत्वाचा मुद्दा खूपच महत्वाचा आहे कारण तुम्ही जे रोज पाहता करता चालता त्याच्यातच तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. आता जर तुम्ही रोज डिजिटल खूप वेळ बघत असाल तर व्यक्तिमत्व कसं घडेल आपल्याला याचं उत्तर द्या. पण तुम्ही जर त्याला बॅलेन्स्ड लाईफ करून बघत असाल की मला जसं म्हटलं की आपण इतके तासच फक्त त्याला द्यायचे किंवा अगदी जेव्हा गरज पडेल तेव्हाच त्याचा उपयोग आपण करायचा तर मला वाटतं की त्याच्यामधनं व्यक्तिमत्व एक वेगळं तयार होऊ शकेल. मी तर असं म्हणेन भाषाच्या लोकांना याचा फायदा खूप जास्त आहे, सायन्सच्याही लोकांना आहे. अशी मी एक दोन उदाहरणं सांगते. भाषेमध्ये खूप गोष्टी आपल्याला, आपण पूर्वी डिक्शनरी पाहत होतो आणि आपल्याला काही काही शब्द आपल्याला मिळायचे आणि कदाचित कालांतराने आपण कुठे कामाला लागलो तर आपण त्याला विसरूनही जातो. पण हा डिव्हाइस आपल्याजवळ असल्यामुळे मला समजा परत काही दिवसांनी त्या शब्दाची वापराची गरज पडली तर मी परत जाऊन नवीन शब्द शिकू शकते, वाचू शकते, त्याचा उपयोग करू शकते. जर तसं त्या दृष्टीने तुम्ही या डिव्हाइसला बघितलं तर भाषेमध्ये मग ट्रान्सलेशनमध्ये प्रचंड फायदा झालेला आहे. अर्थात मी पाहिलं की ChatGPT वगैरे ट्रान्सलेशन अजिबात बरोबर करत नाही आणि ते दावाही करत नाही कारण तेच म्हणतातच की आमचं चुकू शकतं. पण आपण त्याला बरोबर योग्यरित्या कसं ट्रान्सलेशनमध्ये घेतलं पाहिजे हा त्याच्यातला थोडा भाग हा घेऊ शकतो. सायन्सचं जर म्हटलं तर सायन्सचे अनेक प्रयोग होतात. आता तर जसं डिसेक्शन वगैरे याचं होत होतं,
1: डिसेक्शन बॉक्स असायचा,
0: फ्रॉग डिसेक्शन बेडकाचं व्हायचं. आता त्याला बॅन केलेलं आहे पर्यावरण तज्ज्ञांनी. मग ते कसं समजायचं की बॉडीचे किती पार्ट आहे? का डॉक्टर्सला तर ते पहिले बॉडी ओपन केल्याशिवाय कळतच नाही की हार्ट कसं फंक्शन करत आहे. तसे पूर्वी होतं, आता मात्र बॉडी ओपन न करता सुद्धा रोबोटिक माध्यमातून त्यांना ते कळू शकतं म्हणून आणि त्याचे छोटे छोटे टिप्स पण त्यांना अशा माध्यमातून मिळू शकतात. तर फायदा कसा घ्यायचा मला वाटतं हा फक्त एक मुद्दा माणसाने आणि माणसाकडेच ही बुद्धी आहे म्हणून माणसाने त्याला त्याच्यामध्ये वाहून न जाता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्युडिशियल पद्धतीने म्हणजे न्यायिक पद्धतीने वापरलं गेलं तर जास्त बरं होईल.
1: स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इमोशनल बॅलन्स याचा नेमका संबंध कसा सांगाल?
0: इमोशनल कोशंट आजकाल हा खूप पॉप्युलर होत चाललेला आहे आणि आता आपण असं IQ EQ मधला तर IQ तर इंटेलिजंट क्वेश्चन्ट आहे, EQ इमोशनल. आता जर तुम्ही कायम 12-12 तास जर तुम्ही मोबाईलमध्ये राहत असाल तर तुमच्या EQ वर त्याचा परिणाम होणार किंवा तुम्ही फक्त आपल्याच इमोशनचा विचार करू शकाल, पण बाहेर कोणाला त्याची काही गरज आहे का? म्हणजे इमोशनल क्वेश्चन हा फक्त आपला नाही असू शकत, आपण याला कम्युनिटी क्वेश्चन सुद्धा म्हणायला पाहिजे आणि त्याच्याशी आपण जोडल्या जात नाही. म्हणजे माझा प्रॉब्लेमच सर्वात मोठा आहे असं जर माणूस विचार करायला लागला तर हा त्याचा इगो झाला, अहंकार झाला. तर आणि पूर्वी कशी आपल्या कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याची गरज होती. जर एखाद्या घरी काही ऍक्सिडेंट झाला, एखाद्याच्या घरी काही लग्न असेल तर ते पूर्ण गाव मदत करायचं. आता ती गोष्ट राहिलेली
1: नाही.
0: ते इमोशनल क्वेश्चन मध्ये तुम्ही कितीदा विचार करता तो त्याच्यामध्ये दिसतं की तो व्यक्ती फक्त आपलाच विचार करतो. जर तो आपलाच विचार करेल तर त्याला स्ट्रेस येणारच, कारण की त्याचं विश्व छोटं होणार. पण जेव्हा तो शेअर करतो, म्हणजे त्याच्याबरोबर 10 मित्र आहे, कमीचे कोणी मोठ्या वयाचं आहे, कोणी लहान वयाचं आहे, कोणी त्याची मित्रमैत्रीण आहे, तर बोलतो, तर त्याचा स्ट्रेस शेअर होतो. तर इथे शेअरच होत नाही तर मग स्ट्रेस तर वाढणारच आहे. म्हणून मग त्याला कंट्रोल करण्याकरता मग परत तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाल. म्हणजे एका माणसाची तुम्हाला गरज पडलीच ना की तुम्ही ज्याच्याशी बोला. तर या कोर्समध्ये आम्ही हा पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही कम्युनिटी कनेक्ट वाढवा, किंवा फॅमिलीमध्ये जे काही कनेक्शनमध्ये गॅप पडलेली आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो की फॅमिली फास्ट असं झालेलं आहे, म्हणजे उपवास आपण करतो फॅमिली फास्ट, तसं न करता त्याला परत जोडण्याचा प्रयत्न करा, असं असे काही टर्मिनॉलॉजीज पण आम्ही त्यांना सांगतो आहे.
1: मॅडम, फ्युचर जॉब मार्केटचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते स्किल जास्त त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे, या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या कोर्समध्ये मिळणार आहे का?
0: हा, एक काही उदाहरण केस स्टडीज म्हणून आम्ही देणार आहोत. कारण तसं तर मग आम्ही या अशा प्रकारच्या विचारांना इतर कोर्सेसमध्ये पण टाकलेलं आहे. विद्यार्थ्यांना जॉब मिळावा याच्याकरता खूप सारे स्किल्स करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला माहितच आहे की आपण इंग्लिश बिझनेस कम्युनिकेशन कोर्स हा घेतला आणि त्याच्यामध्ये पण आपण इंटरव्ह्यू टेक्निक्स पासून किंवा GDP म्हणजे तुमचं ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू असा सगळा विचार केला. मग त्याचबरोबर तुम्हाला समजा एका ठिकाणी जायचं आहे तर तुमच्या अगदी साध्या वागण्याचं किंवा कसे तुम्ही वागताय त्याचं काय परिणाम होतो, तुम्ही किती चेहऱ्यावरनं कॉन्फिडेंट दिसता, ज्याच्याला आपण थोडक्यात बॉडी लँग्वेज म्हणतो, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कुठेतरी आपण झेन्झीजकडनं खरं तर काही गोष्टी शिकायला पाहिजे, कारण की त्यांना त्या गोष्टी येतात. पण ज्यांना मात्र येत नाही किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी अडचण आहे त्याच्याकरता हे ट्रेनिंग उपयोगाला होऊ शकतं. म्हणजे आपण पहा, पूर्वी तुम्हाला माहित असेल की मिरर समोर उभं राहा आणि बोला असं म्हणायचं,
1: तर आता सराव
0: केला जायचा. आता तुम्ही जे ते जसं आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी फ्रेंच शिकते आहे तर ती पूर्णपणे त्याच्या AI टूलचा वापर करते. म्हणजे ते बोलतात मग ही रिपीट करते आणि ते टूल ते ऐकतं, त्याच्यावर तिला मार्क्स देतं. म्हणजे ती कॉशियस आहे की मी जर करेक्ट प्रोनाऊन्सिएशन केलं तरच मला मार्क्स मिळतील. म्हणजे त्याच्यामध्ये तिचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये, असं अनेक विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे की ते अशा पद्धतीने काम करतात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी तर निश्चित फायद्याच्या ठरू शकतात. स्किल हे एक वाढवणं आवश्यक आहे, पण फक्त एवढ्या स्किलनी नाही होणार. स्किलचे खूप प्रकार आहे की जे जॉब करता. मी तुम्हाला ते विचारलं जातं की तुम्हाला का वाटतं की तुम्ही या जॉब करता उपयुक्त आहात, तुम्ही
1: असा प्रश्न
0: जनरली विचारला जातो. मग तेव्हा त्यांनी नुसतं कॉन्फिडन्सनी ते उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे, ते तर पहिली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर थोडस त्यांना त्याचं
1: स्वतःच्या कॅपेबिलिटी
0: म्हणजे मी का केपेबल आहे, किंवा तुमच्याकडे जे काही प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये माझी केपेबिलिटी कशी आहे, याचा एक अभ्यास ज्याला म्हणतो, किंवा त्याचं जे नॉलेज आहे त्यांनी ते मिळवून घेतलं पाहिजे आणि त्याला अतिशय योग्य रीत्याने उत्तर त्याचं दिलं पाहिजे. याच्याकरता एक योग्य उदाहरण म्हणजे UPSC वगैरेचे जे छोटे छोटे आता YouTube येतात आहे की एक पहिल्या 10 रँकमधला, पहिल्या 50 रँकमधला, असे जे मुलांना सांगतात, मग तो अक्षरशः तो व्यक्ती सायन्सचा असो, फिलॉसॉफीचा असो, लँग्वेजचा असो, केमिस्ट्रीचा असो, कुठलाही असो, तर त्याला ते विचारतात की तुझ्या या नॉलेजचा तुझा काय उपयोग होईल. तर त्याच्यामध्ये जो जराही थोडा मुलगा अटकला की त्याचं ते इंटरव्ह्यूमध्ये होत नाही, म्हणून त्याला अशा क्लासेस करणं, त्याच्यामध्ये उत्तरं शोधणं, म्हणजे स्मार्टली त्याला हँडल करणं, हे सगळं येणं खूप आवश्यक आहे.
1: खरं तर आपण जेनझीजच्या क्वालिटीज बद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्यामध्ये लीडरशिप स्किल्स असो किंवा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण ही खरी ताकद त्यांच्यामध्ये आहे, ही जाणीव त्यांच्यामध्ये कशी आपण निर्माण करू शकतो?
0: आपण निश्चितच त्यांना सांगू शकतो की तुम्हाला ऑलरेडी डिजिटल नॉलेज चांगलं आहे, ही पिढी चांगली वेल वर्स्ड आहे इतर पिढींपेक्षा, तर तुम्ही आता तुमची पर्सनॅलिटी अशी बनवा की तुम्हाला या पद्धतीने ओळखलं गेलं पाहिजे की याला कुठलंही व्यक्तीला प्रश्न विचारला किंवा सोल्युशन विचारला तर तो कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकतो किंवा त्याचा उपयोग पण होऊ शकतो. ही हा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता त्याला पण खूप मेहनत करावी लागेल, म्हणजे हे आपोआप तर येणार नाही. आणि त्याच्याकरता त्याला वेगवेगळ्या प्रकाराचे जे म्हणजे त्याला आपण म्हणतो चर्चा करणं, डिस्कशन करणं, किंवा एक असे जसे आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजकाल सेमिनार्स आणि कॉन्फरन्स वगैरे घेतो त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन असणं, जर कोणी तुमचा खोडलाय मुद्दा तर त्याला पण जरी चुकला असेल तर चुकू द्यायचा, पण कमीत कमी त्याला काहीतरी एक साजेश उत्तर तुमच्याकडे पाहिजे, अशा गोष्टींची प्रॅक्टिस निश्चित करावी लागेल. आणि मला असं वाटतं की तो व्यक्ती हे करू शकतो कारण की त्यांनी अनेक प्रकारचं नॉलेज घेतलेलं आहे. फक्त भीती तेवढीच आहे की तो जर एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नसेल, तो वारंवार त्याचं मन इकडे तिकडे पळत असेल, तर मग ते उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून तुमचा फर्मनेस, कॉन्फिडन्स, नॉलेज हे सगळ्याचं एक समीकरण असणं फार आवश्यक आहे.
1: बरोबर. आता आपण क्वालिटीज बद्दल तर बोललोच, पण काही ज्या आपण म्हणतो की काही त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांमध्ये आजकालच्या, तर कोरोना काळाने नेमकं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत किंवा लर्निंग स्टाईलमध्ये काही बदल घडवलेत का?
0: हो ना, मला तर वाटतं की कोरोनामध्ये पण दोन प्रकारची लोक आहे, पण अनफॉर्च्युनेटली ज्यांनी चांगला उपयोग केला ती कमी आहेत. आणि बहुतेकांना कसं झालं की कोरोना आला त्याच्यामुळे एक सिम्पॅथी वेव्ह तयार झाली की त्याच्या घरी कोणी मृत्यूमुखी पडलं, आजारी झालं, त्याचा पैसा जास्त खर्च झाला तर चला त्याला पास करून टाकलं पाहिजे अशा मुलांना असे पण धोरणं घेण्यात आली, निर्णय घेण्यात आले. आणि परिणाम तसा झाला की मी तर सहज पास होऊ शकतो अशी एक नको ती भूमिका तयार झाली. ती खरं व्हायला नको होती. परिणाम असा झाला की म्हणजे कोरोना बॅच म्हणून अशी एक तयार होऊन गेली, जसं आता झेनझी हे नाव पडलंय तसं कोरोना बॅच अशी पडलेली आहे. आणि तो निगेटिव्हली बोलल्या जातं, त्याला पॉझिटिव्हली नाही बोलल्या जात. याचं कारण असं की ते लोक जास्त प्रमाणात अशी आहे की जे कधी खूप मोठ्या प्रमाणात काही करू शकत नव्हती, पास होऊ नव्हती शकत, ती एका झटक्यात पास झाली. आता परिणाम असा झाला की पास झाल्यानंतर डिग्री तर मिळाली पण नॉलेज नाही ना मिळालं, प्रेझेंटेशन सिस्टम नाही मिळालं, छोट्या छोट्या गोष्टींचं बेसिक्स त्यांना कळले नाही. आणि बेसिकमध्ये साधी व्याख्या सुद्धा असली किंवा एखादं असं टूल असला की जो मला अगदी आतपर्यंत समजला गेला पाहिजे की मी याच्यामध्ये काम करू शकते, असं त्याला होऊ शकलं नाही. ते वरवरचं नॉलेज राहिलं आणि म्हणून ती एक उणीव खूप मोठी झाली. पण मी तुम्हाला सांगते की काही लोकांनी कोरोनाचा खूप चांगला उपयोग केला. मी असं म्हणेन की 30-32% लोक अशी आहेत मी ज्यांनी खरंच त्याचा उपयोग करून घेतला, डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं खूप गोष्टी अशा दिल्या. आणि मग त्याला उपयोग करणारी जी दुसरी बाजू होती, जी ऐकत होती, ती मुलं असू शकतात, ते तुमचे क्लायंट असू शकतात, बँकेचे लोक असू शकतात, चार्टर्ड अकाउंटंट असू शकतात, कोणी पण असू शकतात, त्याच्यामध्ये ते गोष्टी पाठवणं, चर्चा करणं, असं त्यांनी छोटे छोटे ग्रुप्समध्ये घडवून आणलं. आणि मला असं वाटतं की हा कोर्स पण जितक्या छोट्या ग्रुपमधला असेल ना तितकी याचा सक्सेस रेट जास्त आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. खूप जास्त लोकांना 200-200 लोकांना घेतलं तर कोण कुठे लक्ष असतं आपण काही सांगू शकत नाही. पण त्याला याला कदाचित मेहनत जास्त लागेल, पण लोकांपर्यंत त्या भावना पोचतील किंवा लोकांना कळेल की काय असलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोरोना काळामध्ये उणीवा जरी जास्त असल्या तरी अजूनही एक संधी अशी आहे किंवा ती संधी कधी संपत नाही, फक्त ती आपण वेळेवर घेतली पाहिजे. ती जर आपण संधी घेत राहिलो तर मग ज्या ज्या काही आपल्या उणीवा राहिल्या त्यांना आपण भरून काढू शकतो. आपण नेहमी म्हणतो की यू शुड बी ऑलवेज स्टुडंट, आणि तसं जर विचार केला त्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे.
1: आणि जाता जाता आणखी एक विचार असं वाटतंय मला की आजची तरुण पिढी जी आहे आपण म्हणतो आणि जनरली सगळेच म्हणतात की त्यांना अपयश पचवणं हे खूपच कठीण झालंय, तर नेमकं या कोर्समुळे त्यांना हे अपयश पचवण्याचं जे धाडस आहे ते अपयशाकडे त्यांनी कसं बघायला हवं?
0: हा पण एक उत्तम प्रश्न आहे की अपयश याच्याकरता कठीण झालंय कारण की आई वडिलांना असं वाटतं, घरच्या लोकांना असं वाटतं की जे आम्हाला मिळालं नाही यांना आपण पटकन देऊन दिलं पाहिजे, तर खरं ते देऊ नये. मला वाटतं इथे पेरेंटिंग रोल परत येतो आणि त्याला वेट करू द्यावं की मोबाईल तुला 12वी झाल्यानंतरच मिळेल, स्कूटी तुला म्हणजे किंवा जे काही तुझ्या हातात व्हेकल द्यायचं आहे ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळेल, अशा अटी मला वाटतं पूर्वीच्या चांगल्या होत्या. तर हा भाग फॅमिली पेरेंटिंग आणि सिस्टमशी पण एक जोडलेला आहे की जो खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःचं पण एक विचार असा करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला कुठेतरी ही गोष्ट येत नाहीये तर ऍक्सेप्ट करणं आणि त्याला जर वेळ लागत असेल तर त्याला मला परत शिकता येईल किंवा मी शिकावं अशा प्रकाराचा विचारधारा त्यांनी घाई न करता विचार करावा. आणि एक खूप आधी जुनी म्हण आहे की प्रत्येक फेलियर एक पुढची म्हणजे पायरी जिंकण्याकरता एक मार्ग असतो असं आपण नेहमी सांगतोय. तर इथे तो पहिल्या पायरीमध्ये फेल झाला तर तो पूर्ण फेल झाला असं समजतो. तर ही सुद्धा मानसिकता दूर करणं खूप आवश्यक आहे. मल्टिपल फेलियर कॅन मेक यू अ गुड पर्सन और ब्रिलियंट पर्सन असा जो प्रकार आहे तो कुठेतरी हे हरवून गेलेला आहे. आणि म्हणून याच्याकरता मला वाटतं हा एक महत्त्वाचा कोर्स ठरतो की तुम्हाला एक फायटर बनायला पाहिजे आणि जर कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवून घ्यायची असेल तर त्याच्याकरता वारंवार प्रयत्न करणं. आणि फेलियर हा काही जीवनाचा फेलियर नसतो, तो फक्त एक सिस्टीमचा फेलियर असतो आणि त्याच्यातनं मग आपल्याला पुढे कसं प्रगतीच्या पथावर जाता येईल अशी खूप उदाहरणं आहे. आणि मला असं वाटतं याच्याकरता एडिसनचंच उदाहरण खूप प्रसिद्ध आहे की त्यांनी बल्ब बनवण्याकरता 1000 तो फेलियर झाला पण तो थांबला नाही. आणि जसं मी आधी म्हटलं की सातत्य असलं पाहिजे आणि तो आज जगातल्या मध्ये आपण सगळे जिथे आज हे सगळ्या गोष्टींचा उपयोग करतोय तो त्याच्याचमुळे करू शकतोय. तर असे विचार वारंवार आयडल रोल मॉडेल्स आपल्या समोर ठेवणे फार आवश्यक आहे.
1: छान छान. खरंच मॅडम, आजच्या या संवादातून जेन झीचं बदलतं जग, त्यांच्यासोबतची आव्हानं आणि त्यांना योग्य दिशा देणारं शिक्षण याविषयी अत्यंत अशी महत्वाची माहिती मिळाली. आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही जर बदलत्या काळासोबत स्वतःला अपडेट करायचं असेल तर अशा उपक्रमांचा म्हणजेच मॅनेजमेंट फॉर जेन झी हा कोर्स नक्कीच तुम्ही जॉईन करा. यातून तुम्हाला बऱ्याच संधी उपलब्ध होतील अशी मी आशा करते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो दिल से सुनाओ रेडियो 90.8 एफएम ऑलवेज हैड टची।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। मी आरजे शुभांगी। ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं। चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा। हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल। त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत। चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 एफएम वर। श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत। अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक। या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता। या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली। तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत। गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दिदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वर आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा

0: Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: काय मी आर्जस्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान तुम्हारे पास

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं, डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात हो ना, अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आर जे शुभांगी सोबत। श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं। जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी। किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाहीये, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो। हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं। या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत। सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.

0: ಚತುರ ಗೋಡ ಚತುರ ಯ ಗೋಡ ಚತುರ ಗೋಳ ಯ ಕ್ಯಾರ ಗೋಳ ಚತುರ ಗೋಳ ಚತುರ ಏಕ ಪೇರ ಯ ಗೋಳ ಬೋಲ ಯ ಚತುರ ಬೋಲ ಗಾ
1: एक चतुर नार करके सिंगार
2: एक चतुर नार बड़ी होशियार
1: मेरे मन के द्वार ये घुसत जात
2: अपने ही जाल में फंसत जात।

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इसकदर भी ना इतरा के चलिए। हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे। नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं।

0: चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दीदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफारीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आरडी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: राजस्वर आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत।
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भावन 90.8 FM।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: प्रीलोडेड गानों वाला कीपैड फोन, धमाकेदार साउंड के साथ कारवां मोबाइल।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हा

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रामकृष्ण हरी, तुमच्या दिसण्यात सुधारणा करण्याचा अगदी कमी खर्चाचा पर्याय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य होय. कारण जगात काहीच अजरामर नाही, अगदी तुमच्या चिंता सुद्धा. म्हणून आनंदाने जगा, त्यासाठी इतरांना दोष देण्यात वेळ घालू नका. त्यावेळेत स्वतः सुधारणा करा. भाग्यात असेल तर मिळेल असे म्हणत राहू नका, कारण प्रयत्नाचा वाटा हा 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. माणूस जन्मापासून अनेक टप्प्यांवर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजशा अपेक्षा पूर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात. याच अपेक्षा आवाक्याबाहेर गेल्या तर त्याचं ओझ होऊन माणूस कोलमडण्याची शक्यता असते. म्हणून अपेक्षा ह्या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात. रामकृष्ण हरी.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

परिणामे हा दिवस लोकशाही आणि संसदीय इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संसदेचे पहिले अधिवेशन, स्वतंत्र भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन आजच्याच दिवशी 1952 सुरू झाले होते. हा दिवस भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीचा साक्षीदार आहे. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन, मे महिन्याचा दुसरा बुधवार निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनाबाबत आज जनजागृती केली जात असते. फखरुद्दीन अली अहमद, भारताचे 5वे राष्ट्रपती, यांची आज जयंती. त्यांनी भारतीय राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत मोलाचं योगदान दिलं. श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु, यांची आज जयंती. काही गणनेनुसार त्यांनी शांतता आणि तणावमुक्त जीवनाचा संदेश जगभर पोचवला. आणि पुण्यतिथी आर के लक्ष्मण, भारताचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार, ज्यांनी द कॉमन मॅनच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. त्यांच्या स्मृतींना आज विशेष अभिवादन केलं जातं. आणि आजची बोधकथा, एकदा लोकशाहीच्या सभेत सर्व अवयवांचं भांडण झालं. हात म्हणाले, आम्ही काम करतो म्हणून शरीर चालतं. पाय म्हणाले, आम्ही चालतो म्हणून काम होतं. शेवटी बुद्धीने सांगितलं, तुम्ही सर्व स्वतंत्रपणे शक्तिशाली असाल, पण जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत शरीराचं अस्तित्व शून्य आहे. जेव्हा संसदेत सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले, तेव्हाच भारताचे संविधान खऱ्या अर्थानं लागू झालं आणि देश प्रगती करू लागला. तात्पर्य हेच, संघटित शक्तीसमोर कोणतीही अडचण टिकत नाही. एकत्र राहूनच आपण मोठे बदल घडवू शकतो. तर श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या मताचा आदर करता आणि स्वतःच्या हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. लोकशाही म्हणजे केवळ मत देणं नव्हे, तर एकमेकांचे विचार समजून घेणं होय. आजच्या दिवशी आपण आपल्या लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प करूया. आपल्या संसदेचा आणि संविधानाचा आदर राखूया. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्यानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाण आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाण आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाणाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शिफारसीत केलेले वाण जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाणं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाणाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 7 x 8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळं पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: मेलेला मनुष्य पुन्हा जन्माला येतो की नाही देव जाणे, पण जन्माला आलेल्या प्राण्याला मरण मात्र अटळ आहे हे शाश्वत सत्य आहे. खरं म्हणजे आपला जन्म तरी कुठं सटळ आहे. जन्म घेणं आपल्या हातात नाही, न घेणे हातात नाही, मृत्यू तर निश्चितच हातात नाही. नाहीतर आत्महत्येचे प्रयत्न फसलेच नसते. मृत्यूपर्यंतचा काळ आपल्याला आयुष्य म्हणून लाभलेला आहे, पण मृत्यूवर नियंत्रण नसल्यानं हा काळ किती आहे आणि केव्हा संपेल हे एखाद्या भविष्य वेत्यालाही निश्चितपणे सांगता येत नाही. तो छाती ठोकपणे असं सांगत नाही की हा मनुष्य 100 वर्ष जगणार आहे, हा 50 वर्ष जगणार आहे, किंवा हा 2 वर्षातच मरणार आहे. मग आयुष्याचं मूळ खरं रूप काय आहे? कालिदासानं रघुवंशात ते सांगितलेलं आहे. मरणम प्रकृती शरीराणाम विकृतीर्जी जीवित मुच्यते बुधैहि क्षणमप्यवतिष्ठते वसनम यदि जंतुर्ननु लाभवानसौ. मरण हीच माणसाची प्रकृती, निश्चित स्वरूप. जीवित ही विकृती, तात्कालिक पराधीन अवस्था आहे. माणसाला क्षणभरही जिवंत राहता आलं तरी तो त्याचा लाभच आहे. मरण हा नियम, जीवन हा अपवाद. थोडा विचार केला तर हे खरं आहे. जन्मल्या क्षणापासून मृत्यूचा पाश केव्हाही पडू शकतो, म्हणजे तेच सत्य आहे. पहिला श्वास जगात घेतल्यावर पुढे किती श्वास घेता येणार ते कोणालाच माहीत नाही. म्हणूनच मिळालेलं आयुष्य हा एक अमोल ठेवा आहे, तो नीट वापरला पाहिजे, जतन केला पाहिजे, आणि ते करीत असताना मुक्त अंतःकरणानं वावरलं पाहिजे. मृत्यू अटळ आहे म्हणून त्या भीतीखाली दबून राहता कामा नये. हॅलो मिस्टर डेथ म्हणून मृत्यूशी हस्तांदोलन करण्या इतकं धैर्य आपण ठेवलं पाहिजे. केव्हा तरी संपणार म्हणून आयुष्य जगायचंच नाही हा अकारण निराशावाद झाला. भांडी विकत घेतल्यावर त्यांचा चांगला वापर कसा करता येईल याचा विचार करावा. त्यांच्या मोडीची किंमत किती येईल हा विचार भांडी घेताना कशाला? पण अनेक स्त्रियांना या मोडीचीच काळजी पडते. त्यांना आयुष्याचा अर्थच कळलेला नाही. हे आयुष्य व्यतीत करण्याचे अनेक संकेत सांगितलेले. व्यक्तिगत संकेतही वेगवेगळे असू शकतात. आयुष्य नेकीनं, स्वाभिमानानं, ध्येयवादी वृत्तीनं परोपकार करीत घालवावं हे काही स्थूल संकेत झाले. पण या एका श्लोकात फार महत्वाचा संकेत मांडलेला आहे. निरीक्षणम स्याद्विगुणम नराणाम तदर्ध मात्रा च वचः प्रवृत्ती इत्येव मत्वा विधिना वितीर्णा एकैव जिह्वा नयनद्वयम च. आता परमेश्वरानं माणसांना 2 डोळे आणि 1 जीभ दिली आहे. त्यातला हेतू असा आहे की त्याचं निरीक्षण बोलण्याच्या दुप्पट असावं. माणसानं आयुष्यात खूप पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे आणि त्याच्या अर्ध्यानंच त्यानं बोललं पाहिजे. म्हणजे आकलन जास्त केलं पाहिजे आणि बोललं कमी पाहिजे. खरं तर 2 कानांचंही प्रयोजन तसंच आहे. खूप ऐकणं आणि ऐकून घेण्याचं शिकणं. दुसऱ्याच्या चांगल्या उपदेशानं कानाला ठणका लागता कामा नये. कोणत्या गोष्टी ऐकून सोडून द्यायच्या हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. डोळे आणि कान ही ज्ञानाची 2 मोठी साधनं आहेत. त्यांचा भरपूर उपयोग केल्यानंतर मग जिभेचा उपयोग करावा आणि तोही निम्माच. ज्ञान देणं हे जिभेचं काम. भरपूर साठा असल्याखेरीज देण्याला अर्थ नाही. जीभ अन्न आत घेते आणि शब्द बाहेर टाकते. या दोन्ही शक्तींवर नियंत्रण नसेल तर माणसाचा पशु होतो. पहिल्या शक्तीचा उपयोग फक्त त्या व्यक्तीलाच घातक होईल, पण दुसऱ्या शक्तीच्या गैरवापराचे परिणाम गंभीर आणि दूरगामी होतात. एखादा वाईट शब्द जन्माचं शत्रुत्व ओढून घेतो. पुढाऱ्याच्या एखाद्या चुकीच्या उद्गारानं उत्पात होऊ शकतो तर नको त्या आश्वासनानं दिशाभूल होऊ शकते. एका चिवडेवाल्यानं आपल्या गाडीवर एक सूचना लिहिली होती, जिभेचे लाड पुरवण्याआधी खिशाचा सल्ला घ्या. प्रत्येक व्यासपीठावर पाटी लावली पाहिजे. जीभ सैल सोडण्यापूर्वी विवेकाचा सल्ला घ्या. झालंच तर त्यानं माणसाचं कल्याणच होईल.
4: नमस्कार दोस्तो, 90.8 FM रेडिओ मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, इस दुनिया में हर चीज की एक कीमत होती है. बाजार से अगर आप 1 किलो शक्कर भी लेने जाएं तो आपको उसकी कीमत चुकानी पड़ती है. लेकिन क्या आपने कभी सोचा है कि उस परमात्मा के प्रेम की क्या कीमत है? हम अक्सर सोचते हैं कि दो अगरबत्ती जला दी, थोड़े फूल चढ़ा दिए, नारियल चढ़ा दिया और प्रभु मिल गए। पर कबीर साहब आज हमें एक ऐसे बाजार में ले जा रहे हैं जहां पैसे नहीं चलते, जहां दौलत नहीं चलती, वहां सौदा सिर का होता है। आज का दोहा उन लोगों के लिए है जो कहते हैं कि हम ईश्वर से प्रेम करते हैं। आइए जानते हैं इस प्रेम के प्याले की असली कीमत क्या है। राम रसायन प्रेम रस, पीवत अधिक रसाल। कबीर पीवन दुर्लभ हैं, मांगे शीस कलाल। राम रसायन प्रेम रस, पीवत

0: सवाल।
1: श्रोताओं, कबीर यहाँ कह रहे हैं राम रसायन प्रेम रस, यह राम का नाम, यह भक्ति कोई साधारण चीज नहीं है, यह एक रसायन है, एक ऐसी औषधि है जो पूरे जीवन को बदल देती हैं। पीवत अधिक रसाल, रसाल यानी रसपूर्ण, मीठा। जो भी इस राम रस को चखता है उसे दुनिया के बाकी सारे स्वाद फीके लगने लगते हैं। उसे एक ऐसा आनंद मिलता है जिसे शब्दों में नहीं बांधा जा सकता। लेकिन यहाँ एक पेच है। कबीर कहते हैं पीवन दुर्लभ है, यह पीना इतना आसान नहीं है, यह दुर्लभ है। क्यों? क्योंकि मांगे सीस कलाल, यहाँ कलाल का अर्थ है शराब बेचने वाला, यानी वह गुरु या वह परम सत्ता। कबीर साहब कहते हैं कि इस प्रेम की मदिरा को चखने के लिए जो दुकानदार हैं वह आपसे सोने चांदी के सिक्के नहीं मांग रहा, वह आपका सीस यानी आपका सिर मांग रहा है। अब यहाँ सिर का मतलब गर्दन काटना नहीं है। कबीर के दर्शन में सिर का मतलब है अहंकार, हमारी मैं, मेरा, पंडित होना, बड़ा होना, मेरी इज्जत, मेरी शोहरत। कबीर कह रहे हैं कि जब तक तुम अपना अहंकार गुरु के चरणों में नहीं सौंप देते तब तक तुम उस राम रसायन की एक बूंद भी नहीं चख सकते। आज का चिंतन, दोस्तों, आज जरा खुद से पूछिए, क्या हम वाकई उस प्रेम को पाने के लिए तैयार हैं? हम अक्सर चाहते हैं कि ईश्वर भी मिल जाए और मेरा अहंकार भी सलामत रहे, मैं झुकू भी नहीं और मुझे खुदा भी मिल जाए। पर कबीर साहब की शर्त साफ है, कीमत तो चुकानी होगी और वह कीमत है खुद को मिटा देने की। आज कोशिश कीजिए अपने भीतर के उस मैं को थोड़ा छोटा करने की। जैसे ही आपका अहंकार झुकेगा वह प्रेम का प्याला आपके सामने खड़ा होगा। याद रखिए, जो झुकता है वही भरता है, जो अकड़ता है वह प्यासा ही रह जाता है। दोस्तों, आपने कभी गौर किया है, फलों से लदा हुआ पेड़ हमेशा झुक जाता है, लेकिन क्या आपने बबूल को कभी झुकते देखा है? बबूल अकड़ कर खड़ा रहता है क्योंकि उसके पास देने के लिए ना फल है ना छाया, सिर्फ कांटे हैं। जिसके पास ज्ञान और प्रेम का फल होता है वही झुकना जानता है, और जो खाली हैं वही अकड़ में जीता है। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
2: श्रोते हो नमस्कार, अपन ट्यून के लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आजच्या या खास मुलाखती मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या तरुण पिढीचं बदलतं विश्व, त्यांची विचारसरणी आणि करिअरच्या नव्या दिशा आणि त्या अनुषंगानं सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्वाचा असा उपक्रम, तो म्हणजे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मॅनेजमेंट कोर्स फॉर जेनझी। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम। मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत।
3: धन्यवाद
2: मॅडम। सुरुवातीला मला सांगा ना की नेमकं मॅनेजमेंट फॉर जेनझी ही संकल्पना कशी सुचली?
3: आत्ता आपण असं बघतोय की प्रत्येकच ठिकाणी, म्हणजे ही जी पिढी आहे साधारणपणे 1900 शेवटपासून ते 2012 ज्यांनी जन्म घेतला, त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कम्प्लीट हा डिजिटल सिस्टीमचाच वाटा आलेला आहे। त्यांच्या हातात कुठेतरी लॅपटॉप कोणीतरी पाहिला असेल, दिला असेल, मोबाईल दिला असेल, आणि त्याच्याबद्दल जितके डिजिटल सिस्टीम आहे ते त्यांनी वापरायला सुरुवात केली। आता अशी जी सिच्युएशन आहे ती मला वाटतं की पूर्वी कधी नव्हती, हे नवीन होतं। मग या पिढीमध्ये काय बदल घडतं आहे की उत्सुकता ही होती, आणि त्याचा परिणाम आता आपण खूप ठिकाणी पाहतोय, खूप सेक्टर्सला पाहतोय। म्हणून हा आम्ही एक उपक्रम केला की याच्यातनं आपण कळलं पाहिजे की नेमका हा बदल कसा होतोय आणि का होतोय।
2: पण मग तरी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या काळात या कोर्सची आवश्यकता अशी का वाटली.
3: हां, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण असं आहे की बघा, असं नाही की बदल हा पहिल्यांदाच झाला. बदल हा वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर टू है ना, याच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत आपण बघितलं तर अनेक प्रकारचे मंदी, उतार चढाव, युद्ध असे सगळे होत होत आता कोरोनापर्यंत आला. आणि त्याच्यामध्ये इतके मोठे बदल घडले की लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे. याला तर आपण काही नाकारू शकत नाही.
2: परिवर्तन होतच राहिलेलं आहे.
3: पण आणि त्या त्याप्रमाणे ना आपल्या व्यक्तींनी वागण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा खूप बदलली. आता असं म्हणतात की वर्ल्ड वॉर नंतर लोकांनी ते प्लॅनिंग केलं की कशा पद्धतीने आता वॉर नको. त्याच्यानंतर महामंदी आली तर लोकांनी प्लॅनिंग केलं की आता मंदीच कशी यायला नको. आणि त्याच्याप्रमाणे सगळे सिस्टीम बदलले. कोरोना नंतर आपण पाहिलं की न्यू नॉर्मल अशा प्रकारची लोकांनी आता रचना तयार केली. पण त्याच्या आधी हे जे सगळे बदल झालेले जे मोबाईलशी आणि इतर गॅजेट्सशी जोडलेले आहे ते सगळे असे आहेत की ते माणसाला असे क्लोज आणतात. आणि माणूस एकामेकाच्या क्लोज जरूर झालाय पण तो भेटत नाही आहे. तो आपापल्या म्हणजे रुटीन मध्ये एकटा कुठेतरी बसलेला आहे. पण तो हा, पण तो डिजिटली जोडलेला आहे असं त्याला वाटतंय. आणि तो जे पहिले आपलं होतं की अगदी 1-to-1 भेटी करून आपल्याला जे विचार मांडता येत होते, कुठे आनंद घेत होत, तर दुःख व्यक्त करता येत होतं, अनेक प्रकारच्या घटना आपण ते मात्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे मागचा इतिहास बघितला तर हा जो बदल झालेला आहे तो थोडासा वेगळा बदल मला वाटतो. की हा बदल आपल्याला एकलकोंडी पण बनवतो आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला डिजिटल वर्ल्डशी जोडल्या गेल्यामुळे अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये त्याचा उतार चढाव पण आपल्याला हा वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे.
2: बरोबर. आपण बऱ्याचदा म्हणतो, ऐकतो की जेनझी आजकाल जेनझीचा ट्रेंड आहे वगैरे वगैरे. पण मग हे नेमकं कोणतं जनरेशन असतं आणि यांची वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकाल?
3: हां, तर जसं मी सांगितलं की 1997 to 2012 याच्यामध्ये या लोकांनी जन्म घेतलेला जेनझीज म्हटलं जातं. आणि एक आणखी शब्द मला वाटतं तो फार लोक वापरत नाही, त्याला डिजिटल नेटिव्स पण म्हणतात. आता नेटिव्ह म्हणजे कुठे निवास करणारे, तर आपण असं निवास करणारे कुठलेही असू शकतो, पण हे डिजिटल विश्वातच राहतात आहे म्हणून हे नेटिव्स असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. है ना, तर डिजिटल नेटिव्हचा अर्थ असा झाला की तो व्यक्ती किंवा तो मुलगा मुलगी जो कोणी आहे, किंवा मी तर म्हणेन जी मोठी पिढी पण आहे म्हणजे आजी आजोबापर्यंत देखील आहे, ते एकाच खोलीमध्ये बसलेले असतात पण सगळे मोबाईलवर असतात. एकामेकाच्या जवळ बसले असतात पण मोबाईलमध्ये असतात. असं जे चित्र दिसतं ते थोडंसं विचित्र वाटतं. आणि त्याच्यातनं जर कोणाला आपली भावना व्यक्त करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये त्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही, कारण की कोणी आपलं ते डिव्हाइस सोडत नाही. मग याच्यावरनं जर वैशिष्ट्य आपण काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक सर्वात मोठा बदल जो पॉझिटिव्ह बदल असा झालेला आहे, म्हणजे मी दोन भागामध्ये त्याला डिवाइड करीन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हां, तर पॉझिटिव्ह असा मी सांगेन की त्याच्यामध्ये घर बसल्या इन्फॉर्मेशन मिळणं, घर बसल्या अनेक गोष्टींची माहिती मिळणं, किंवा जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याशी संवाद साधू शकणं, हा जो कम्फर्ट आहे तो पूर्वी नव्हता, सहज सुलभ झालेला आहे. आणि त्याचा जर चांगला उपयोग करायचा म्हटला तर काही लोक याच्यावरनही सल्ला देतात, ऑनलाईन सल्ला देतात. सायकोलॉजिस्ट पण आजकाल ऑनलाईन सल्ले देतात
2: आणि
3: नॉलेज गेन होतं, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तर इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन तर वाढलेलं आहे आणि नॉलेजच्या बद्दल आपण दोन्ही आहे, म्हणजे त्याच्यातही पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणारच आपल्या बाबींमध्ये. हा एक त्याच्यातला बदल मला असं चांगला म्हणता येईल. आणि हळूहळू जरी त्याच्यामध्ये माणसांनी असं ठरवलं की मला इतक्या वेळ याच्यावर काम करायचं आहे, तर तो आपला वेळ वाचवू शकतो आहे. मला पटकन एक स्टोरी लिहायची आहे, मला AI मी टाकलं तर मला पटकन त्याच्यामध्ये स्टोरी लिहिता येते. मला एक पत्र लिहायचं आहे तर मला पटकन त्याचा मजकूर मिळतो,
2: संदर्भ घेऊन.
3: हां, असे सगळे वेळ वाचण्याचा कार्यक्रम तर नक्कीच आहे. नियम जर आपण पाळले जे किंवा जे लोक पाळतात आहे त्यांना तो एक उपयोगी टूल असा ठरतो आहे. त्याच्यानंतर समजा आपल्याला काही ग्राफिक चित्र कडे पण बघायचं आहे तरी आपल्याला ते सहज उपलब्ध आहे. पूर्वी आपण लायब्ररीमध्ये जायचो, एखादी पुस्तकं बघायचो, मग आपल्याला तिथे मिळेल की नाही मिळेल खूप वेळ जायचा. तर टाईम मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी आपल्याला आयत्या पण चांगल्या सुलभ होऊन जाणं, अशा सगळ्या गोष्टी निश्चितच आपल्याला म्हणता येईल की उपयोगाच्या आहे. त्याच्याबरोबर इतरही फायदे आपण बघूया, पण मी त्याच्या आधी थोडेसे नकारात्मक, म्हणजे नकारात्मक सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला असं लक्षात येतं की लोकं खूप जास्त ॲडिक्ट झालेली आहे.
0: बरोबर.
3: म्हणजे आता हा वर्ग आपला सुरू झालेला आहे इथे केसी सोसायटीमध्ये. त्याच्यातनं आम्ही काल अशी चर्चा केली की एक मी एकच मिनिटात छोटीशी ती स्टोरी सांगते की एक मी रवी नावाच्या मुलाची स्टोरी या लोकांना दिलेली होती. तो 10 वर्षाचा असताना त्याला सगळं मोबाईल हातात मिळाला. आई वडिलांनी पटकन ते देऊन टाकलं ज्यांनी ते म्हटलं. आई वडील श्रीमंत, चांगले सुशिक्षित, आपापल्या कामामध्ये व्यस्त असे असलेले. आणि हा आता काय करेल तर तू खेळ बा मोबाईल. आता त्याचं ॲडिक्शन इतकं वाढलं की जेव्हा तो 16 वर्षाचा झाला तेव्हा तो आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही. तर त्याच्या हातातनं मोबाईल घेतला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे व्हायलंट होतो. तो खिडक्या फोडतो, बॅट मारण्याचा प्रयत्न करतो, क्रिकेटची बॅट असेल दुष्परिणाम दे. हा, असे अनेक स्टोरीज काही लोकांना माहीत असतील किंवा झालेले आहे. तर या मुलाचं असं झालं की त्याला तो चांगला होता, त्याला सगळ्या प्रकारच्या व्यवस्था दिलेल्या होत्या घरी. पण आई वडिलांच्या लक्षात यायला लागलं की पैसा काही काम करत नाही आहे ना. तुम्ही त्यांनी सायकोलॉजिस्ट आणला, औषधं दिली, इंजेक्शन्स दिले, त्याला झोपवून ठेवलं, अनेक प्रकारचे त्याला उपचार केले. पण आता ती वेळ, कारण की 6 वर्ष मोठा काळ निघून गेलेला होता, त्याच्यामधनं तो मोबाईलच्या जास्त जवळ आणि फॅमिलीच्या दूर होत गेला. आणि आता असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आढळते की त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तो पूर्ण हरवून बसलेला आहे. हा, आणि त्याला त्याच्या 2 बहिणी आहेत मोठ्या, त्या मात्र नॉर्मल आहेत. ते आपले 1 तास बघितला, 15 मिनिटं बघितलं, लगेच दुसऱ्या कामाला गेल्या, ऑफिस अभ्यास केला, उत्तम अभ्यास करतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता दुसरा प्रॉब्लेम घरी असा सुरू झाला की हा व्यक्ती मुलगा असा असल्यामुळे समजा मोठ्या बहिणीच्या लग्नाकरता कोणी पाहायला येतात आहे तर असा भाऊ बघितला की त्यांना तो काहीतरी वेगळा वेड्यासारखा वाटतोय. मग ते करायचं की नाही, म्हणजे बघा एका गोष्टीवर असंख्य परिणाम घरावर होतात असं सुद्धा झालेलं आहे. म्हणून एक प्रश्न पडतो की आई वडिलांनी जर वेळेस लक्ष दिलं नाही, ज्याला आपण पेरेंटिंग स्टाईल म्हणतो, तर त्याचा परिणाम असा होतो की त्याला इतर गोष्टी, खेळ, वाचन, कला, इतर ज्या काही कम्युनिटीमध्ये चर्चा असतात, त्याचा तो दूर चालला जातो. तर हा एकलकोंडीपणा मला वाटतं सर्वात सध्या भयानक परिस्थिती आहे. याच्यावर आपण निश्चित पुढे चर्चा करूया.
0: नक्कीच नक्कीच. छान. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर पारंपरिक शिक्षणापेक्षा हा कोर्स नेमका कसा वेगळा आहे?
3: हा, तर आपण शिक्षणामध्ये कसं असतं की एक टिपिकल कोर्स असतो की ज्याचा सिलेबस असतो, याचाही आम्ही सिलेबस बनवलेलाच आहे. कारण की रोज काहीतरी एक टॉपिक बोलू आणि त्याच्यावर चर्चा करू असं. पण याला आम्ही कसं वेगळं केलेलं आहे की हा नवीनच टॉपिक आहे. आणि मला इथे सांगायला आवडेल असं वाटतंय आम्हाला की कुठेही भारतामध्ये तर हा कोर्स झालेला नाही आहे. म्हणून याच्यामध्ये संख्या किती आहे, कोण काय इंटरेस्ट घेतोय, त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याच्याबद्दल सहभागी करून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन इतर लोकांना पण त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल असा हा प्रयत्न आहे. म्हणून ह्या दृष्टीने हा वेगळा आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आता आम्ही सुरुवात केली अंडरस्टँडिंग झेन्झीज, म्हणजे झेन्झी ही कल्पना जरी त्यांच्याकडनं आली नसली, ती काहीतरी विश्वाच्या वेगवेगळ्या पटलावर जशा मी तुम्हाला सांगितल्या घटना आल्या तशी ही पण एक आलेली घटना आहे. कदाचित ज्यांनी सुरुवात केली असेल त्याच्या डोक्यामध्ये असंच असेल की आपण अनेक सुख लोकांना देतो, त्याच्यापैकी हा सुख द्यावा, है ना. पूर्वी अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे घरात महिलांना कामं करावी लागायची, बाहेर कुठे जायचं असेल मिल चालवायला लागायचं, तर कार आल्या, मिक्सर आले, अनेक गोष्टी आल्या, जसं ते सुख आलं तसं कदाचित या सुखामधनंही काहीतरी चांगलं होईल माणसाचं असा विचार असेल. पण तसं काही ठिकाणी होत आहे पण बहुतेक ठिकाणी नाही होत आहे. म्हणून ही एक कदाचित डेंजरस परिस्थिती असू शकते. म्हणून आम्ही या कोर्समध्ये अशा गोष्टी टाकलेल्या आहे की याचा पर्यावरणावर काय परिणाम होतोय, शिक्षणावर काय परिणाम होतोय, करिअरवर काय परिणाम होतोय, स्टार्टअपवर काही होतोय का, तर आम्हाला ते दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये दिसतंय. आणि त्याचं मग आम्ही एक एक टॉपिक घेऊन सोशल मीडिया हा कसा प्रभाव टाकतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये लाईफ बॅलन्स कसं केलं पाहिजे अशा पद्धतीचं तो एका प्रकारे
0: खूपच उपयुक्त असं कोर्स आपण म्हणायला हवा. खरं तर आपण या मॅनेजमेंट फॉर झेन्झी कोर्स बद्दल बोलतोच आहोत, पण नेमकं कुठल्या वयोगटातील मुलांनी, विद्यार्थ्यांनी किंवा कोणी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे?
3: आम्हाला तर असं वाटतं की याच्यामध्ये वयोगटाचा प्रश्न नाही आहे. सगळ्या वयोगटांना आम्ही ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या आजी आजोबा पण पूर्ण वेळ ते बघत असतील तर तो सुद्धा एक

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना. अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आर जे शुभांगी सोबत. श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाहीये, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार SD वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर जे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: मी आरजी स्वरा आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भावन 90.8

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: प्रीलोडेड गानों वाला कीपैड फोन, धमाकेदार साउंड के साथ कारवां मोबाइल।

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: हाय हॅलो नमस्कार, मी तुमची आरजे शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हॅट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांकीसोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घुनियता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर तुमच्या मनातलं कुठलंही गाणं काही खास आठवणी शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433 तेव्हा विसरू नका दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीतं यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट संगीतकार ST बर्मन गीतकार मजरूह सुलतानपुरी देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिलाय ऐकूया हे सुंदर गाणं

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: राज्यस्वर आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। एक ख्वाब तो ये सिलसिले हुए। श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत। यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख। आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट। या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय। तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते। ऐकूया हे खास गाणं।

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाजसुद्धा केला होता।

0: ऑन इन एनी वेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज एट टचिंग।
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले। ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वाह। किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं। असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे। ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: सुंदर मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल. संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं. पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दिदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा र

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart-touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हुई यारो. गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: मी आरजे स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान. इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं, डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात हो ना, अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इसकदर भी ना इतरा के चलिए। हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे। नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरते शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार SD वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय ती लेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली आहे की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात, हो ना?

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रंगी को नारंगी कहें